0: listening to CNET Radio.
1: आखिरी शब्द सच साच श्रीनिवास आद पुरुष सदा तू ही वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।